लौकिक वैदिक भेद भिन्न वर्णात्मक ध्वन्यात्मक आदेश शब्दार्थ ऋगादि सर्व वेदार्थ विष्णु मंत्रार्थ पुरुष सूक्तार्थ गायत्र्यर्थ वासुदेव द्वादशाक्षर मंत्रांतर्गत आद्यष्टाक्षरार्थ श्रीमन्नारायणाष्टाक्षर मंत्रार्थ वासुदेव द्वादशाक्षर मंत्रांतर्गत अंत्यचतुरक्षरार्थ व्याहृत्यर्थ मातृका मंत्रार्थ प्रणवोपासकानां पापा विद्ध दैत्यपूगा विद्ध श्री विष्णु भक्त्याद्यनंद गुण परिपूर्ण रमा व्यतिरिक्त पूर्व प्रसिद्ध व्यतिरिक्त आनंद वेद प्रतिपाद्य मुख्यतमानंद जीवनियामकानंद रूप भगवत कार्य साधक परम दयालु क्षमा समुद्र भक्तवत्सला भक्तापराध सहिष्णु श्री मुख्य प्राणावतार भूतानां अज्ञ ज्ञानार्थि ज्ञान योग्य भगवत कृपा पात्र भूत सल्लोक कृपालु ब्रह्म रुद्राद्यर्चित भगवदाज्ञां शिरसि परमादरेण अनर्घ्य शिरोरत्नमन्निधाय तथा अशेष देवता प्रार्थनां हारवद्धृति निधाय सर्वस्वकीय सज्जनानुग्रह इच्छया कर्म भव्यवतीर्णानां तथा अवतीर्य सकल शिक्षास्त्रकर्तॄणां सकल दुर्मत भंजकानां अनादितः सत्संप्रदाय परंपरा प्राप्त श्रीमद्वैष्णव सिद्धांत प्रतिष्ठापकानां अतएव भगवत परमानुग्रह पात्र भूतानां सर्वदा भगवदाज्ञया भगवत सन्निधो पूज्यानां तथा भगवता दत्तवराणां द्वात्रिंशल्लक्षणोपेतानां तथा समग्रगुणलक्षणोपेतानां असंशयानां प्रसादमात्रेण स्वभक्तादेश संशयक्षेत्रोणां प्रणवाद्यशेषवैष्णवमन्त्रोद्धारकाणां सर्वदा सर्ववैष्णवमन्त्रजापकानां संसिद्ध सप्तकोटि महामंत्राणां भगवती भक्त्यतिशयेन भगवदुपासनार्थं स्वेच्छया गृहीत रूपाणां तत्र तत्र पृथक् पृथक् भगवतोऽनन्त रूपेषु पृथक् पृथक् वेदोक्त तदनुक्त वारदोक्त तदनुक्त संप्रदायागत स्वेतर स्वाभिन्नतया विशेष शक्ति विशेषाभ्याम् पृथक् व्यवहार विधेय सर्वसामर्थ्योपेत निरवधिकानन्दानवद्य कल्याण गुण परिपूर्णानन्द गुणोपगम भर्तॄणां तथा वेदोक्त सर्वक्रियोपगम भर्तॄणां एवम् अनन्तरूपावयव गुण क्रिया जास्तवस्था विशिष्ट भगवदुपासकानां परमदयालूनां क्षमा समुद्राणां भक्तवत्सलानां भक्तापराधसहिष्णूनां स्वभक्तान् दुर्मार्गादुद्धृत्य सन्मार्गस्थापकानां स्वभक्तं माम् उद्दिश्य भगवतः पुरः परमदयालो क्षमा समुद्र भक्तवत्सला भक्तापराधसहिष्णु तदधीनं दीनं दूनं मनाथं शरणागतं एनम् उद्धरेति विज्ञापनकर्तॄणां सर्वज्ञशिरोमणीनां अशेषगुर्वन्तर्यामिणां सदा भगवत्पराणां भगवतोऽन्यत्र सर्ववस्तुषु मनः सङ्ग्रहितानां सर्वत्र सर्वदा सर्वाकार सर्वाधार सर्वाश्रय सर्वोत्पादक सर्वपालक सर्वसंहारक सर्वनियामक सर्वप्रेरक सर्वप्रवर्तक सर्वनिवर्तक यथा योग्यम् सर्वज्ञानाज्ञानबन्धमोक्षप्रदान् सर्वसत्त्वाप्रदान् सर्वशब्दवाच्यां सर्वशब्दप्रवृत्तिनिमित्तां सर्वगुणादिपरिपूर्णतमां सर्वदोषादिदूरा सर्वाचिन्त्या सर्वोत्तमा सर्वेश्वरा सर्वात्यन्तविलक्षण स्वगतवेदविवर्जितत्वादिना भगवद्द्रष्टॄणाम् अभिमानादि सर्वदोषदूराणाम् असूयेर्ष्याद्यशेषमनोदोषनिवर्तकानाम् नित्यापरोक्षीकृत
ക്രമായുക്താശേഷവദ്രൂപാണാം അതേവ വിലീനാശേഷ പ്രകൃതിബന്ധാനാം അതേവ ദൂരോച്ചാരിതാശേഷനിഷ്ഠാനാം അതേവാശേഷഭക്താശേഷനിഷ്ഠനിവർത്തകാനാം പ്രണവോപാസകാനാം അസ്മദാദിഗുരുണാം ശ്രീമദാനന്ദതീർത്ഥശ്രീമച്ചരണാനാം അന്തരയാമി അനിരുദ്ധ പ്രത്യുന്ന സംഗ്രഹണ വാസുദേവാത്മക ശ്രീ മധ്വവല്ലഭ ശ്രീലക്ഷ്മീ വേദവ്യാസാത്മക അണ്ടസ്ഥിതാനന്ദരൂപാവയവ ഗുണക്രിയാജാത്യവസ്ഥാവിശിഷ്ട പ്രമായുക്ത ക്ഷീരാദ്യശേഷായി ശ്രീ പത്മനാഭാത്മക അണ്ടാദ്ബഹി അഭിവ്യക്ത ശുദ്ധസൃഷ്ടിത്വേനാഭിമത ശ്രീ ചതുർമുഖമുഖ്യപ്രാണോപാസ്യത്വാദ്യനേക പ്രയോജനകാനന്ദാനന്ദരൂപമൂലഭൂത തഥാ അശേഷജഗത്പാലന